गुर प्रसादी सबद सलाही, तेरे भाणे विच अमृत वसै, तू भाणै अमृत पिया बणिया। अमृत सबद अमृत हर बाणी,

जिनके अंतर वसिया मेरा हर हर, तिनके सब रोग गवाए, ते मुक्त पए जिन हर नाम त्याया, तिन पवित परम पद पाए। जिनके अंतर वसिया मेरा हर हर, तिनके सब रोग गवाए, ते मुक्त पए

0: जाए मेरा सतगुरु सो थान सुहावा राम राजे विसर नाही दातार विसर नाही दातार
1: दातार विसर